बाचा कर सिमरंत तुझे तिन दुख दरिद्र मिट्यो जूखण कर्म कर तो दर्श परस पारस सर बल भत जस गायो श्री गुरु राम।